हे देवगण तुमे तो जानी छ ए जगत होची कर्म अधीन भगवत गीता रे भगवान कृष्ण कहिछंती कर्मण्ये बाधिकारस्ते आपणे सुकदाचन आ कर्म फल हे तुर्भुः आत संगस्त कर्मणि संत कवि तुलसीदास मध्य कहिछंती।